दिन सोहरा ते मोरी राता ते चन बन जावे जद भी मिलावे लालन कोई बुलावे तू दे भाग जगावे परचम।